0: Din tana na dir tana nun tana dere na din tana na dir tana nun tana dere na din tana na dir tana nun tana dere na din tana na dir tana nun tana dere na din tana na dir tana dir tana dir tana.
1: नमस्कार, मैं बोल रहा हूँ सिंगराज धाना, टोक्यो 2020 पैरालंपिक सिल्वर ब्राउन मेडलिस्ट इन शूटिंग। आप सुन रहे हैं रेडियो मानव रचना 107.8 फील गुड फील।